तरकुनचा प्रमैयाचा केसवा बचौनी अये मैये एक आन जियो पिंदी उबकले संसार।

पार कमावे, हर आपे ही मत देवे स्वामी, हर आपे बोल बुलावे, हर आपे पंच तत्व विस्तारा, विचता तू पंच आप पावे।

तेरा नाम है आधारा, रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दर पेश तू मनी, दरियाओ तू बहंद तू।

तारा गुर ते उपजे शब्द विचारा, गुर शब्द विचारा राम नाम प्यारा, जिस कृपा करे सो पाए, सहजे गुण गावे दिन राती, किलविक सब गवाए, सब को तेरा तू सबना का, हो तेरा तू हमारा।

गुरमत मेले भगत दृढ़ाए, खस्ती खट दर्शन प्रभ साजे, अनहद शब्द निराला वाजे, जे प्रभ पावे ता महल बुलावे, सबदे पेड़े तो पत पावे, कर कर वेख खपे जल जावे, साचे साचे साथ समावे, सप्तमी सप्तम तो शरीर, सात समुंद परे निर्मल।

दुला रहे हो, हस्त पाव चरे खिन पीतर, अग्न संग ले जा रहे हो, मुड़े ते मन ते राम बिसारे हो।

साची सुरत सुहावनी मन मुख मत फीकी मन तन तेरा तू प्रभु सच तीरथ तुरकी साचे बैसन उठना सच भोजन पाकिया चित सचे वितो सचा साचा रस चाखिया साचे कर साचे रखे गुरु वचन सुवाखिया मन मुख को आलस करो साचे उजाड़ी साथा चुगे नित जोगड़ी लग बंद निगाड़ी गुरु प्रसादी मुक्त होए साचे निज तारी अनहत लाला बेदिया प्रभ हेत प्यारी बिन साचे जियो जल बलो झूठे वेकारी बाद कारा सब छोड़िया साची

जिसको तुम हर राख्या भावे, तुझते नेड़े कोई न जावे, तू जल थल मैयल सब ते भरपूर, जन नानक हर जप हाजरा हजू।

हम मूड मुगद किछ बूझे नाही, तू आपे दे बुझाई, जो तुद पावे सोई करसी, अवर न करना जाई, जगत उपाय तुद तंदे लाया, पूंडी कार कमाई, जन्म पदार्थ जुए हारिया, सबदे सुरत न पाई, मन मुख मरे